0: 819 किलोहर्ट्ज, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: एमबीसी च्या घड्याळात दुपारचे ठीक 12:30 वाजले आहेत।
2: स्वर तरंग,
3: स्वर तरंग।
1: संगीत प्रेमी श्रोत्यांना माझे सप्रेम नमस्कार। स्वागत आहे या दुपारी AM2 रेडिओ मॉरिशस या प्रसारण केंद्राद्वारे प्रसारित करण्यात येत आहे आज मंगळवार 7 जुलैच्या दैनिक स्वरतरंग कार्यक्रम। तेव्हा रसिको हो, अगदी मनापासून या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करते। यावेळी जर तुम्ही जेवण घेत आहात तर शुभ आहार। आमच्या कार्यक्रमाकडे तुम्ही अवश्य लक्ष द्याल अशी मी अपेक्षा करते। तर प्रस्तावनेत विलंब न लावता त्वरित आरंभ करीत आहोत आपला संगीतमय कार्यक्रम या गोर गणेश भक्ती गाण्याने, सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्या सुमधुर आवाजात।

सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन व सह गायकांच्या आवाजातल्या या गौर गणेश भक्ती गाण्यानंतर रसिकहो कार्यक्रमाची दुसरी भेट म्हणून आपल्यासाठी आम्ही सादर करीत आहोत अजय गोगावळे आर्यांबिकर व साथी कलाकारांच्या आवाजातलं हे गाणं केवळ्याचं पान तू कस्तुरीचे राण तू. तर चला या मधुर गाण्यांचा आस्वाद घेऊ.

भले अच्छपान तू कस्तूरी चेरान तू हि मधुर गीत अपने कथोता रसिक श्रोत्यानु अजय गोगावले सुप्रसिद्ध गायिका अंबिकर या दोघांच्या सुमधुर आवाजात AM2 रेडिओ मॉरिशसवरून पुनश्च तुमचे मनापासून परत एकदा स्वागत करण्यात येत आहे. तर चला या क्षणी या सुंदर रोमॅन्टिक गीताचा लाभ घेऊ. कसे निराळे हे करार प्रेमाचे, सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कर यांच्या सुरील आवाजात. आणि रसिक हो, मी तुम्हाला कळू इच्छिते की हे सुंदर रोमॅन्टिक ट्रॅक सजलेले आहेत टोनी कक्कर यांच्या श्रवणीय संगीताने.

यमधुर गीता चानन तुम्ही अवश्य घेतलात संगीत प्रेमी श्रोत्यांनो अशी अपेक्षा आहे. तेव्हा या कार्यक्रमातील यावेळची भेट म्हणजे हे पुढील गीत. सध्या वातावरण गुदमरलेले आहे, पाऊस पडत आहे, तरी याच वातावरणाला अनुसरून सादर करीत आहोत हे पुढील गीत.

तर प्रेम गीतानंतर श्रोते रसिक हो, चला या पुढील गीताचा आनंद घेऊ. ओढ तुझी चळती मला, खास तुमच्या मनोरंजनासाठी आम्ही सादर करीत आहोत हे सुंदर प्रेम गीत.

संगीत प्रेमी श्रोत्यांनो पाहता पाहता स्वरतरंग कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत आम्ही पोहोचलो आहोत. तर या कार्यक्रमाची समाप्ती करण्यासाठी आम्ही सादर करीत आहोत अजय व सहगायकांच्या आवाजातलं हे गाणं, ये गो ये मैना पिंजरा बनाया सुने का. तर चला कार्यक्रमाच्या शेवटी या गाण्याचा आनंद घेऊ. आणि ह्याच गाण्यासवे सादर करण्यात आलेला आज आपला हा कार्यक्रम इथेच संपत आहे. याच कार्यक्रमात आमची भेट होईलच, तोपर्यंत विशेष काळजी घ्या, सुरक्षित रहा. या सद्भावनेनेच मी तुमची रजा घेते. शुभ दिन व नमस्कार.

0: रजनीगंधा द रोज रात्रि रेडियो मॉरिशस पर रजनीगंधा।
1: नमस्कार श्रोतनु श्री सोबत आपण आहात रेडिओ मॉरिशसवर रजनीगंधा कार्यक्रमात। मी तुमच्या अगदी मनापासून स्वागत करतो। श्रोतनु, फक्त 20 मिनिटांचा कार्यक्रम आहे, तेव्हा पटकन कार्यक्रमाची सुरुवात करूया एका भक्तगीताने।

श्रोतनु, या कार्यक्रमाची पुढची भेट म्हणजे शंकर महादेवन यांनी गायलेलं गाणं अगं बाई रेच्या या मूवीतून घेतलेलं गाणं तुमच्यासाठी वाजतो आहोत, याचा आस्वाद घेऊया.

श्रोतनो, पुढचं गाणं ऐकण्याआधी सुविचाराच्या दोन ओळ्या फक्त तुमच्यासाठी. नशिबावर विश्वास ठेवा, नशिबावर विश्वास ठेवा, पण प्रयत्नांची साथ कधी सोडू नका, कारण बदल घडवण्याची ताकद आपल्या मेहनतीत असते. तेव्हा श्रोतनो, या सुविचारानंतर ऐकूया पुढचं गाणं, याचा आस्वाद घ्या.

श्रोतनुपुढच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे. आशा करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात. काळजी घ्या, आपली पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.